0: नंदी स्वरूपे नौ सर माने समस्त निधाने
1: नमस्तं निर्थापे नमस्तं परमात्मे नमस्तं गंजे नमस्तं पंजे
0: नमस्तं काले नमस्तं पाले नौ सर्व देशे नौ सर्वपेशे
1: नमो राजे राजे नमो साजे साजे नमो शाह शाहे नमो महामहे
0: गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोग रोगे नमो सुख सुखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो वरमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
1: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं नमो सर्व रंगे तर्पंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे खजे विजे समस्तं प्रसजे
1: कृपालं स्वरूपे को कर्मं पन्नासी सदा सर्वदा रिद्ध सिद्ध निवासी चटपट चंतव प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे खल जोगे तल भोगे
1: अचल भोगे अचल राज
0: अचल राजे अटल साजे अकाल धर्म लाख कर्म सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने
1: सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भुक्ता सर्वं जुक्ता
0: सर्वं देवं सर्वं पेवं सर्वं